श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगवती जी सहा श्री भगव

0: जानत अस्वारी, झूठा
1: नाम झूठ पासा,
0: जननी ये तिल बुझा ना बिजाना,
1: नाम सारी

विस्मात नाद विस्मात वीर विस्मात जी विस्मात भेद विस्मात विस्मात रंग विस्मात नाग सृजन विस्मात पौन विस्मात पानी विस्मात मुखेड़ाणी विस्मात धरती विस्मात पानी विस्मात सागर प्राणी विस्मात संयोग विस्मात वियोग विस्मात भोग विस्मात भोग विस्मात सुख विस्मात साला विस्मात दूर विस्मात विस्मात नेड़े विस्मात दूर विस्मात देखे हाजर ਵੇਖੜਾ ਹੋਇਆ ਵਿਸਮਾਦ ਨਾਨਕ ਜਨ ਪੂਰੇ ਪਹਾੜ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ।